0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड, येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम श्रुणवंतः स्मः वेणुध्वनी FM 90.4 KLE गणसू. संस्कृतम वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 75 प्रथमं प्रार्थनां वदामः. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूर.

गुड मॉर्निंग, तुम्ही ठेवून आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसूवरती. भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषाला तुम्ही ऐकत आहात. आज आहे रविवार 26 जुलै 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. शब्दांपेक्षा कृतीवर जास्त भर द्या, कारण जग बोलणाऱ्याला नाही तर करून दाखवणाऱ्याला मान देते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. सोलार इम्पल्स 2 हे पृथ्वीभोवती फिरणारे पहिले सौर ऊर्जेवर चालणारे विमान ठरले. अहमदाबाद बॉम्बस्फोट झाला आणि या हल्ल्यामध्ये किमान 56 लोकांचं निधन तर 200 जास्त लोक जखमी झाले. घटना आजचीच आहे, साल होतं 2008. स्पेशल शटल प्रोग्राम झाला आणि STS-114 मिशन डिस्कवरी उपग्रहाचे प्रक्षेपण झाले. मुंबईमध्ये ढगफुटी झाली आणि 24 तासामध्ये 99.5 cm इतका पाऊस पडला. परिणामी पुरामुळे किमान 5,000 लोकांचं निधन झालं. उस्ताद बिस्मिल्ला खान यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार जाहीर झाला. मालदीव देशाला युनायटेड किंगडम आणि इंग्लंड पासून स्वातंत्र्य मिळाले. दिवस होता आजचा 26 जुलै. क्रांती फिडेल कॅस्ट्रो यांनी मोनकाडा बॅरेक्स वर अयशस्वी हल्ला केला. इथूनच क्युबन क्रांतीची सुरुवात झाली. दादाभाई नौरोजी ब्रिटनमधील पहिले भारतीय संसद सदस्य म्हणून निवडून आले. दिवस होता आजचा. फ्रेंच आणि भारतीय युद्ध. ब्रिटिश सैन्याने फ्रेंच आणि सैन्याचा पराभव करून सेंट लॉरेन्सच्या आखातावर ताबा मिळवला. लुईस बर्गचा वेढा संपला. दिवस होता आजचा. पहिला महिला क्रिकेट सामना झाला आणि गिल्ड फोर्ड इंग्लंड येथे खेळण्यात आल्याची नोंद करण्यात आली. विजयनगर साम्राज्यामध्ये सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन करण्यास सुरुवात केली. दिवस होता आजचा. साल होतं 1509. आता आजचे जन्मदिवस पाहू. राजवीर चावंदा भारतीय पंजाबी गायक व अभिनेते यांचा जन्म आजचा. मुग्धा गोडसे अभिनेत्री मॉडेल यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. गुलाबराय रामचंद्र भारतीय क्रिकेट खेळाडू यांचाही जन्म आजच आहे. वासुदेव गोविंद मायदेव कवी समाजसेवक यांचाही जन्म आजचाच. पंडित कृष्णराव शंकर पंडित ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक यांचाही जन्म आजचाच. रजनीकांत सेन भारतीय कवी आणि संगीतकार यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आज राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशीपासून. आज कोणतीही सरकारी किंवा खासगी बाब सहजपणे सोडवली जाईल, मग मन आनंदी होईल. कुटुंबात सुख आणि शांती ही तुमची प्राथमिकता असेल. वृषभ रास, एका विशिष्ट समस्येचे निराकरण परस्पर संमतीने केले जाऊ शकते. कालांतराने जुने मतभेद आणि गैरसमज दूर होतील. मिथुन रास, कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा आणि संभाषणाद्वारे समस्येवर उपाय शोधा. तुम्ही व्यवसायातील एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा देखील करू शकता. कर्क रास, मुलाशी संबंधित कोणतेही विशेष काम पूर्ण केल्याने मनाला आराम मिळेल. वैयक्तिक महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करा. सिंह रास, काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून आज तुम्हाला मुक्ती मिळेल. अचानक तुम्हाला नोकरीत बॉसचा कामासाठी पाठिंबा आणि योग्य सल्ला मिळेल. कन्या रास, कुटुंबातील सदस्यांच्या तुमच्याकडून काही अपेक्षा असतील आणि तुम्ही त्या पूर्ण करू शकाल. आर्थिक घडामोडींच्या आयोजनासाठी वेळ अनुकूल आहे. हे होतं सहा राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली विनोदोनी 91.4 FM वरती तुम्ही ठेवून आहात. आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. नोकरीशी संबंधित कोणती महत्वाची माहिती दूरध्वनीवरून मिळू शकते त्याची अंमलबजावणी तातडीने व्हायला हवी. वृश्चिक रास, चुकीच्या कामांवर लक्ष केंद्रित न करता तुमच्या वैयक्तिक कामांकडे लक्ष द्या. बऱ्याच काळापासून सुरू असलेला कोणताही तणाव आणि चिंता दूर केली जाऊ शकते. धनुरास, आजचा बहुतांश वेळ घरगुती कामात घालवता येईल. धार्मिक कार्यातही सहभागी व्हाल. तुमचा आदरही वाढेल. मकर रास, जवळच्या व्यक्तीची समस्या सोडवण्यात तुमचे विशेष योगदान असेल. तुमच्या कौशल्याचे आणि प्रतिभेचे कौतुक होईल. कुंभरास, कुटुंबासमवेत मनोरंजन आणि खरेदी यासारख्या उपक्रमांमध्ये आनंदाने वेळ घालवाल. तुम्ही घेतलेल्या कोणत्याही महत्वपूर्ण निर्णयाचे कौतुक केले जाईल. शेवटची मीन रास, घराची साफसफाई आणि इतर कामांमध्ये वेळ जाईल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत बसा आणि तुमच्या भावना व्यक्त करा. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

मृत्यूवेळ सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी. शिवकांत तिवारी, भारतीय सिंगापुरियन राजकारणी, यांची आज पुण्यतिथी. राजेंद्रलाल मित्रा, प्राच्यविद्या संशोधक, यांची पुण्यतिथी आजच आहे. बिजॉय कृष्णा हांडिक, भारतीय वकील, यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. या होत्या आजच्या पुण्यतिथीने. याचसोबत मनीषा निरोप घेतीये, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधोनी 90.4 एफ एम KLE कणसू। कारगिल विजय दिवस या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज 26 जुलै शौर्य पराक्रम आणि बलिदानाचा अभिमानाने स्मरण करण्याचा दिवस। 1999 कारगिल युद्धात आपल्या भारतीय सैनिकांनी अतुलनीय धैर्य दाखवत देशाच्या सीमांचे रक्षण केले आणि विजयाचा तिरंगा हिमशिखरावर फडकावला। कारगिल विजय दिवसानिमित्त त्या सर्व वीर जवानांना आपण विनम्र अभिवादन करूया। चला त्यांच्या शौर्यगाथांना सलाम करत देशभक्तीच्या भावनेने हा विशेष कार्यक्रम सुरू करते, ज्यामध्ये आपण ऐकणार आहोत नेहा पाटील यांना। त्या राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीच्या मराठी विभागात PhD करत आहेत। हा कार्यक्रम आपण राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी आणि KLE वेणुधोनी यांच्या सामंजस्य करारांतर्गत म्हणजेच MOU अंतर्गत प्रस्तुत करत आहोत। कार्यक्रमाला सुरुवात करते ऐकत रहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू।
1: नमस्कार, मी नेहा पाटील, राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागात मी PhD करते। श्रोते हो, आज 26 जुलै भारत मातेच्या इतिहासातील एक अत्यंत सुवर्ण आणि तेवढा

आज भाऊक दिवस, आज आपण साजरा करत आहोत कारगिल विजय दिवस. आजपासून 27 वर्षांपूर्वीच 1999 मध्ये याच दिवशी आपल्या भारतीय सैन्याने टायगर हिल, तोलोलिंग सारख्या बर्फाच्छादित शिखरांवर तिरंगा फडकावून जगाला दाखवून दिले होते की भारताच्या सीमांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याला कधीही माफी नाही. आजचा दिवस म्हणजे त्या अचार धैर्याचा, हिमालयासारख्या अटळ विश्वासाचा आणि भारत मातेच्या वीर पुत्रांच्या सर्वोच्च बलिदानाचा स्मृती दिन. आजच्या विशेष कार्यक्रमात आपण कारगिल युद्धाची ती थरारक गाथा आणि आपल्या जवानांचे शौर्य अनुभवणार आहोत. श्रोते हो, कारगिलचे युद्ध हे केवळ दोन देशांमधील युद्ध नव्हते, तर तो भारताच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शत्रूला दिलेले चोख उत्तर होते. 1999 सुरुवातीला भारत आणि पाकिस्तान मध्ये शांततेची चर्चा सुरू होती. आपल्या देशाचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे शांततेचा संदेश घेऊन लाहोर बस सेवा सुरू करत होते, पण दुसरीकडे पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोर ऑपरेशन बद्र अंतर्गत कारगिल, द्रास आणि बटालिकच्या उंच शिखरावर गुपचूप कब्जा करत होते. हिवाळ्यात या भागातील तापमान उणे 60 अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाते, त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे सैन्य हिवाळ्यात आपापल्या चौक्यांवरून खाली येत असत. हा एक अलिखित नियम होता, पण शत्रूने या नियमाचा गैरफायदा घेतला. मे 1999 पहिल्या आठवड्यात कारगिलच्या द्रास भागातील ताशी नॅमग्याल नावाच्या एका स्थानिक मेंढपाला काही संशयास्पद हालचाली दिसल्या. त्याने भारतीय सैन्याला माहिती दिली. जेव्हा कॅप्टन सौरभ कॉलिया यांच्या नेतृत्वाखाली एक लहान तुकडी तेथे तपास करायला गेली, तेव्हा शत्रूने त्यांना पकडले आणि त्यांचा अमानुष छळ करून त्यांना हुतात्म दिले. इथून ऑपरेशन विजयची अधिकृत सुरुवात झाली. श्रोते हो, परिस्थिती भारतासाठी अत्यंत प्रतिकूल होती. शत्रू 1800 फूट उंचावर बंकर बांधून बसला होता. तिथून खाली हायवे वर जाणारी भारतीय वाहने त्यांना स्पष्ट दिसत होती. भारतीय सैन्याला मात्र उघड्या मैदानातून सरळ उभ्या कड्यांवरून वर चढायचे होते. शत्रू वरून सहज गोळीबार करू शकत होता, पण भारतीय सैन्यांचा शब्दकोश वेगळा आहे. तेथे अशक्य हा शब्दच नसतो. आपल्या पायदळाने रात्रीच्या अंधारात, उणे तापमानात आणि उघड्या अंगाने कढे चरायला सुरुवात केली. या युद्धात बोफोर्स तोफांनी महत्वाची भूमिका बजावली. तोफखान्याने शत्रूच्या बंकर्सवर थेट मारा करून सैन्याला पुढे जाण्याचा मार्ग मोकळा केला. तसेच भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सफेद सागर अंतर्गत शत्रूच्या सप्लाय लाईन्स कापून काढल्या. मिराज 2000 आणि मिग विमानांनी शत्रूचे कंबरडेस तोडले. श्रोते हो, जेव्हा आपण कारगिलची गाथा ऐकतो तेव्हा पुढील काही नावे आपल्या डोळ्यासमोर येतात, ज्यांनी मृत्यूलाही हसतमुखाने कवटाळले त्यांच्याबद्दल आज सांगणे मला गरजेचे वाटते. जून 1999 तो काळ होता. कारगिलमधील द्रास सेक्टरमधील सर्वात महत्वाचे आणि उंचावर असलेले शिखर म्हणजे .5140. हे शिखर शत्रूच्या ताब्यात असल्याने खालून जाणाऱ्या भारतीय सैन्यावर आणि हायवेवर ते सहज गोळीबार करत होते. हे शिखर जिंकणे म्हणजे टायगर हिल जिंकण्याचा रस्ता मोकळा करणे होते. ही अशक्य वाटणारी जबाबदारी सोपवण्यात आली होती 13 जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या एका 24 वर्षीय तरुण अधिकाऱ्यावर, ज्याचे नाव होते कॅप्टन विक्रम बत्रा. शत्रूला चकविण्यासाठी कॅप्टन बत्रा यांनी आपल्या तुकडीसह पाठीमागच्या बाजूने म्हणजेच सरळ उभ्या कड्यावर चढून जाण्याचा निर्णय घेतला. 20 जूनच्या रात्री उणे तापमानात पाठीवर जड सामान आणि शस्त्रे घेऊन भारतीय जवान केवळ दोरखंडाच्या सहाय्याने वर चढत होते. शत्रू वरून अंदाधुंद गोळीबार करत होता, बॉम्ब टाकत होता. शिखर जवळ आले तेव्हा शत्रूने मशीन गनचा मारा सुरू केला. कॅप्टन बत्रा यांनी परिस्थिती ओळखली आणि आपल्या जवानांना मागे राहण्यास सांगून त्यांनी स्वतः समोरून हल्ला केला. शत्रूच्या बंकरमध्ये घुसून त्यांनी समोरासमोरच्या लढाईत 3 शत्रू सैनिकांना कंठस्नान घातले. ते स्वतः गंभीर जखमी झाले होते, पण त्यांच्या अंगात जणू भारत मातेचे बळच संचारले होते. त्यांच्या या अचाट धैर्याने प्रेरित होऊन बाकीचे जवानही वाघासारखे शत्रूवर तुटून पडले. 21 जून 1999 पहाटे 3:30 .5140 भारतीय सैन्याने ताबा मिळविला आणि तेथे अभिमानाने तिरंगा फडकविला. विजय मिळवल्यानंतर कॅप्टन बत्रा यांनी रेडिओवरून
आपल्या कमांडिंग ऑफिसरला जो संदेश दिला तो इतिहास बनला. त्यांनी आपले कोड नेम वापरून सांगितले, ये दिल मांगे मोर. म्हणजेच एक कठीण शिखर जिंकल्यानंतरही हा योद्धा थकलेला नव्हता, तर देशासाठी पुढील शिखर जिंकण्यासाठी सज्ज होता. रेडिओवर ऐकू आलेला हा आवाज आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची ऊर्जा भरतो. श्रोते हो, कॅप्टन विक्रम बत्रानंतर 15 गोळ्या झेलणाऱ्या 19 वर्षीय वाघाची गाथा आपण ऐकू. कारगिल युद्धातील सर्वात कठीण आणि महत्वाचे शिखर म्हणजे टायगर हिल. शत्रूने या शिखरावर इतकी मजबूत तटबंदी केली होती की तिथून भारतीय सैन्याला मागे हटवणे अशक्य वाटत होते. 4 जुलै 1999 रात्री 18 ग्रेनेडियर्सच्या एका घातक प्लोटूनला टायगर हिलवर चढाई करण्याचे आदेश मिळाले. या तुकडीचे नेतृत्व करत होते अवघ्या 19 वर्षाचे तरुण ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव. शत्रूला थांग पत्ता लागू नये म्हणून योगेंद्र सिंह यादव आणि त्यांच्या सहकार्यांनी बर्फाचा उभा कडा चढून वर जाण्याचा निर्णय घेतला. ते कढ्याला दोरखंड बांधत स्वतः सर्वात पुढे होते. ते शिखराच्या अगदी जवळ पोहोचले होते. तितक्यात शत्रूला त्यांची चाहूल लागली. शत्रूने वरून गोळीबार आणि रॉकेटचा मारा सुरू केला. या पहिल्याच हल्ल्यात भारताचे काही जवान शहीद झाले आणि चढाईचा मुख्य दोरखंड तुटला. परिस्थिती अत्यंत गंभीर होती, पण योगेंद्र सिंह यादव मागे हटले नाहीत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गोळ्यांच्या वर्षावात ते कड्यावरून वर चढले आणि थेट शत्रूच्या पहिल्या बंकरमध्ये घुसले. समोरासमोरच्या लढाईत त्यांनी शत्रूंच्या 4 सैनिकांना कंठस्नान घातले आणि पहिले बंकर उद्ध्वस्त केले. पण खरा थरारा पुढे होता. शत्रूने प्रतिहल्ला केला, त्यांच्यावर मशीन गन मधून गोळ्यांचा वर्षाव झाला. योगेंद्र सिंह यांच्या शरीरात तब्बल 15 गोळ्या घुसल्या होत्या. त्यांचा एक हात पूर्णपणे तुटलेला आणि शरीरातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. शत्रूला वाटले की हा भारतीय जवान मरण पावला आहे. पाकिस्तानी सैन्य तिथे आले आणि त्यांनी खात्री करण्यासाठी त्यांच्या मृतदेहावर पुन्हा गोळ्या झाडल्या. पण एक गोळी त्यांच्या छातीतील पाकिट आणि त्यात असलेल्या नाण्याला लागून बाजूला झाली. योगेंद्र सिंह यादव बेशुद्ध होते पण मृत नव्हते. तितक्यात त्यांना शत्रू सैनिकांचे बोलणे ऐकू आले की ते खालच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या भारतीय तुकडीवर हल्ला करणार आहेत. आपल्या सहकार्यांचे प्राण वाचवण्यासाठी योगेंद्र सिंह यांनी असहाय्य वेदना सहन करत डोळे उघडले. त्यांनी एका हाताने बाजूला पडलेले ग्रेनेड उचलले आणि शत्रूच्या दुसऱ्या बंकरवर फेकले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शत्रू घाबरला. त्यांना वाटले की भारताची मोठी कुमक आली आहे. त्याच अवस्थेत योगेंद्र सिंह यांनी शत्रूच्या आणखीन काही सैनिकांना कंठस्नान घातले आणि सरपटत खाली येऊन आपल्या मुख्य तुकडीला शत्रूच्या प्लॅनची माहिती दिली. त्यांच्या या माहितीमुळे भारतीय सैनिक सतर्क होऊन तात्काळ हल्ला केला आणि टायगर हिलवर तिरंगा फडकविला. श्रोते हो, वयाच्या ज्या 19व्या वर्षी मुले कॉलेजचे आयुष्य जगतात त्या वयात 15 गोळ्या शरीरात झेलून तुटलेल्या हाताने शत्रूंचा खात्मा करणारा हा वीर आजही आपल्या जिवंत आहे. त्यांना भारतीय लष्करातील सर्वोच्च परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देश अशा पुत्राला कधीही विसरणार नाही. यानंतर आपण खुलबार शिखराचा महानायक कॅप्टन मनोज कुमार पांडे यांच्याबद्दल जाणून घेऊ. श्रोते हो, कारगिल युद्धातील आणखी एक अत्यंत दुर्गम आणि मोक्याचे ठिकाण म्हणजे बटालिक सेक्टरमधील खुलबार शिखर. हे शिखर ताब्यात घेतल्याशिवाय बटालिक क्षेत्रावर पूर्ण नियंत्रण मिळणे अशक्य होते आणि ही अशक्य वाटणारी मोहीम सोपवण्यात आली होती 1/11 गोरखा रायफल्सच्या एका 24 वर्षाच्या धडाडी तरुण अधिकाऱ्यावर, ज्याचे नाव होते कॅप्टन मनोज कुमार पांडे. त्यांनी लष्करीच्या मुलाखती दरम्यान विचारलेल्या एका प्रश्नाला दिलेले उत्तर आजही त्यांच्या अचाट आत्मविश्वासाची साक्ष देते. त्यांना विचारले गेले होते, तुम्ही लष्करात का सामील होऊ इच्छिता? त्यावर या वीराने उत्तर दिले होते, मला परमवीर चक्र जिंकायचे आहे. आणि त्यांनी ते मिळवले, पण त्यासाठी त्यांना आपल्या रक्ताचा शेवटचा थेंबही सांडावा लागला. 2 आणि 3 जुलै 1999 ती रात्र होती. खुलबार शिखरावर जाणाऱ्या अरुंद रस्त्यावर शत्रूने दोन्ही बाजूने बंकर बांधून भारतीय सैन्याला घेरले होते. प्रचंड गोळीबार होत होता. कॅप्टन मनोज कुमार पांडे यांच्या नेतृत्वाखाली तुकडी पुढे सरकत होती, पण शत्रूच्या एका बंकर मधून होणाऱ्या मशीन गन
च्या माऱ्यामुळे भारतीय सैनिकांची प्रगती रोखली गेली होती. वेळ न गमवता कॅप्टन मनोज पांडे यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. अत्यंत धाडसाने

तिसरा बंकर नष्ट केला. आता चौथा आणि शेवटचा बंकर उरला होता. अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता ते चौथ्या बंकर कडे धावले. त्यांनी तिथे ग्रेनेड फेकून बंकर उद्ध्वस्त केला, पण त्याच क्षणी शत्रूची एक गोळी थेट त्यांच्या कपाळात लागली. शहीद होण्यापूर्वी त्यांनी आपल्या जवानांना दिलेला शेवटचा आदेश होता, ना छोडनू, म्हणजेच यांना सोडू नका. त्यांच्या या बलिदानाने पेटून उठलेल्या भारतीय जवानांनी खुलबार शिखरावरून शत्रूचे पूर्णपणे अस्तित्व मिटवून टाकले आणि तेथे अभिमानाने तिरंगा फडकविला. जर मला माझा पराक्रम सिद्ध करण्यापूर्वी मृत्यू आला तर मी शपथ घेतो की मी मृत्यूलाही मारून टाकेन. श्रोते हो, वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या महानायकाला मरणोत्तर परमवीर चक्र या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्या मातीमध्ये कॅप्टन मनोज पांडे यासारख्या वीराचे रक्त मिसळले आहे ती माती किती भाग्यवान असेल या वीर पुत्राला मानाचा मुजरा. यानंतर पॉइंट 4875 चे सिंह कॅप्टन अनुज नायर यांच्या शौर्याची गाथा आपण ऐकू. कारगिल मधील द्रास सेक्टर मध्ये एक अतिशय मोक्याचे शिखर होते पॉइंट 4875, ज्याला पिंपल कॉम्प्लेक्स म्हणून ओळखले जाते. शत्रूने या भागात अत्यंत मजबूत आणि सिमेंटचे कॉन्क्रीटचे तब्बल 4 ते 5 बंकर तयार केले होते. तिथून हायवेवर जाणाऱ्या भारतीय लष्करांच्या ताफ्यावर पाकिस्तानी सैन्य सतत गोळीबार करत होते. हे शिखर मुक्त करणे म्हणजे जणू मृत्यूच्या दारात पाऊल ठेवण्यासारखे होते. ही कठीण मोहीम सोपवण्यात आली होती 17 जाट रेजिमेंटच्या एका अतिशय हुशार आणि शूर तरुणावर, ज्याचे नाव होते कॅप्टन अनुज नायर. 6 जुलै 1999 रात्री उन्हे तपमानात कॅप्टन अनुज नायर यांच्या नेतृत्वाखाली चार्ली कंपनीने चढाई सुरू केली. चढत असतानाच शत्रूने प्रचंड गोळीबार आणि ग्रेनेडचा मारा सुरू केला. या पहिल्याच हल्ल्यात अनुज नायर यांच्या तुकडीचे कमांडर गंभीर जखमी झाले. अशा वेळी कॅप्टन अनुज नायर यांनी क्षणाचाही विलंब न लावता नेतृत्व स्वतःच्या हातात घेतले. समोर मृत्यू दिसत असतानाही ते स्वतः सर्वात पुढे राहिले. त्यांनी आपल्या सहकार्यांना सांगितले, माझ्या मागे या, आपण हे बंकर उद्ध्वस्त करू. त्यांनी पहिल्या बंकरवर थेट चाल केली. समोरासमोरच्या लढाईत त्यांनी शत्रूच्या 2 सैनिकांना कंठस्नान घातले आणि पहिले बंकर उद्ध्वस्त केले. त्या बंकरमधून त्यांनी शत्रूचीच हत्यारे मिळवली आणि पुढे सरकले. त्यानंतर कोणतीही पर्वा न करता शत्रूंच्या गोळ्यांचा सामना करत त्यांनी दुसरे आणि तिसरे बंकर यशस्वीरित्या उद्ध्वस्त केले. शत्रूंचे सैनिक या 23 वर्षाच्या तरुणाचे रौद्र रूप पाहून घाबरून पळू लागले होते. आता शेवटचे बंकर उरले होते. या बंकर मधून होणाऱ्या अवजड गोळीबारामुळे भारतीय सैन्याला पुढे जाणे अशक्य वाटत होते. कॅप्टन अनुज नायर यांनी शेवटच्या बंकरवर हल्ला चढविला, पण दुर्दैवाने त्याच वेळी शत्रूचा एक RPG थेट त्यांच्या अगदी जवळ येऊन फुटला. या स्फोटात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या शरीराला गंभीर जखमा झाल्या होत्या, पण त्याही अवस्थेत उभे राहून त्यांनी शेवटच्या बंकर मध्ये ग्रेनेड फेकले. तो शेवटचा बंकर उद्ध्वस्त होताच ते भारत मातेच्या कुशीत कायमचे विसावले. त्यांच्या या अद्भुत बलिदानामुळे जाट रेजिमेंटच्या जवानांनी पॉइंट 4875 वर ताबा मिळवला आणि तिरंगा फडकविला. या अतुलनीय शौर्यासाठी कॅप्टन अनुज नायर यांना मरणोत्तर महावीर चक्र देऊन गौरविण्यात आले. श्रोते हो, कॅप्टन अनुज नायर यांचे अवघ्या 2 महिन्यांनी लग्न ठरणार होते. त्यांची अंगठी आणि लग्नाची खरेदी झाली होती, पण जेव्हा देशाचे बोलवणे आले तेव्हा या वीर पुत्राने वैयक्तिक आयुष्यातील सुखापेक्षा भारतमातेच्या रक्षणेला प्राधान्य दिले. त्यांच्या आई मीना नायर नेहमी अभिमानाने म्हणतात, माझा मुलगा फक्त माझा नव्हता, तो संपूर्ण देशाचा होता. मला दुःख नाही तर सार्थ अभिमान आहे की मी अशा वाघाला जन्म दिला. असे अनेक अज्ञात नायक आहेत ज्यांच्या रक्ताने कारगिलची माती लाल झाली, पण त्यांनी तिरंग्याची शान कमी होऊ दिली नाही. अखेर 26 जुलै 1999 रोजी भारतीय सैन्याने अधिकृतपणे जाहीर केले की कारगिलमधून शेवटच्या घुसखोरालाही हुसकावून लावले आहे. ऑपरेशन विजय यशस्वी झाले. या युद्धाने जगाला भारताच्या लष्करी ताकदीची आणि रणनीतीची ओळख करून दिली. जगातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या पर्वतीय युद्धांमध्ये भारताने मिळवलेला हा विजय एक अद्भुत चमत्कार मानला जातो.

0: हा विजय केवळ भूभागाचा नव्हता, तर तो भारताच्या संयम, एकात्मता आणि शौर्याचा विजय होता। श्रोते हो, आज 26 जुलैला आपण जेव्हा आपल्या घरात सुरक्षित बसलो आहोत, सण उत्सव साजरे करत आहोत, तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे। आपले आजचे स्वातंत्र्य आणि सुरक्षितता ही या वीर जवानांच्या कालच्या बलिदानावर उभी आहे। कारगिल युद्धात आपल्या देशाने 527 पेक्षा जास्त शूरवीर गमावले। अनेक मातांनी आपली तरुण मुले गमावली, अनेक बहिणींचे भाऊ आणि अनेक महिलांचे कुंकू पुसले गेले, पण या कुटुंबाचा अभिमान आजही हिमालयापेक्षा उंच आहे। द्रास येथील कारगिल वॉर मेमोरियलच्या भिंतीवर एक वाक्य लिहिले आहे, जे आपल्याला प्रत्येकाच्या मनात कोरले गेले पाहिजे। When you go home, tell them of us and say, for your tomorrow, we give our today. याचा अर्थ, जेव्हा तुम्ही घरी जाल, तेव्हा त्यांना आमच्या बद्दल सांगा आणि म्हणा की तुमच्या उद्यासाठी आम्ही आमचा आज दिला। चला तर मग, आज या कारगिल विजय दिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून त्या 527 अमर शहीदांना आणि देशाचे रक्षण करणाऱ्या प्रत्येक सैनिकाला मानाचा मुजरा करू आणि आपण आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे की आपल्या या सैनिकांनी इतके मोठे बलिदान दिले आणि आपण काय करतो आहोत। तेव्हा स्वतःचे सुख पाहणे, स्वतःच्याच कोशात राहणे या जगण्याला काहीच किंमत नसते। जो आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडतो, देशासाठी मूल्यांसाठी झटतो, तोच खऱ्या अर्थाने जगतो। धन्यवाद।
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम कारगिल विजय दिवस। या दिवसाचं औचित्य साधून आपण ऐकलं नेहा पाटील यांना, ज्या राणी चेन्नम्मा युनिव्हर्सिटीच्या मराठी विभागात PhD करत आहेत, आणि हा कार्यक्रम आपण राणी चेन्नम्मा युनिव्हर्सिटी आणि KLE वेणुधोणी यांच्या सामंजस्य कराराअंतर्गत म्हणजेच MOU अंतर्गत ऐकत आहोत। आपल्या वीर जवानांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानामुळेच आपण सुरक्षित आणि स्वतंत्र आहोत। त्यांच्या शौर्याची प्रेरणा आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव जागृत राहो। चला, देशसेवेची आणि राष्ट्रप्रेमाची भावना जपत आपल्या वीरांना पुन्हा एकदा कृतज्ञतापूर्वक अभिवादन करूया। आणि असेच आमचे नवनवीन कार्यक्रम ऐकण्यासाठी तुम्ही ट्यून इन रहा KLE वेणुधोणी 90.4 FM वरती। नमस्कार।
2: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
3: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
2: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Messrs. Purushottam Narayan Gargir, Seraph and Dwellers today. Terms and conditions apply.
4: ಬೆಳಗಾವಿಯ KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
5: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
4: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
5: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
4: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831 24 86 286.

0: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: KLE विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगाव येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या KLE विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, KLE युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोअर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 247377, एक्सटेन्शन 1530.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

केली विश्वविद्यालयाच्या केली स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात. हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून स्थळ आहे केली कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, जेएनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467993.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू. एक विशेष कार्यक्रम घेऊन आली आहे मनीषाला. तुम्ही ऐकत आहात आज आपण बालविश्व या कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत प्रेम यल्लाप्पा बुरुड्याला. प्रेम हा मद्रास रेजिमेंटल सेंटरच्या क्रीडा प्रशिक्षण केंद्रामध्ये याची निवड झालेली आहे. 13 वर्षाचा आहे तो. धावपटू म्हणून हा आपल्याला माहिती आहे, ओळखीचा आहे. तर मद्रास रेजिमेंटल सेंटरमध्ये त्याची निवड कशी झाली आणि काय काय प्रयत्न केलेत त्यांनी, हे प्रशिक्षण कुठं दिलं जातं, या संदर्भात आपण त्याच्याशी बोलून जाणून घेणार आहोत. सुरुवातीला स्वागत करूया त्याचं. प्रेम, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: तुझ्याबद्दल थोडस जाणून घ्यायला आवडेल की तू मूळचा कुठला आणि कितवीत शिकतो, शाळेचं नाव वगैरे.
1: मी आता 8वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव VBSS माध्यमिक विद्यालय करले.
0: आणि मूळचा कावळेवाडीचा.
1: हो.
0: बर, मग तू आता सध्या 8वीत शिकतोस.
1: होय.
0: मग धावण्याचं जे हे सराव होता किंवा धावण्याची आवड तुला कधीपासून निर्माण झाली?
1: बालवाडीपासून.
0: बालवाडीपासून?
1: होय.

0: समजून आलं की तू एवढा धावू शकतोस किंवा तुझ्या घरच्यांना मोठ्या मंडळींना समजलं असेल की तू धावू शकतोस एवढं व्यवस्थित आणि ते धावल्यानंतर तुला काही त्रास झाला नाही?
1: नाही.
0: म्हणजे तेव्हापासून हे बाकीच्यांना लक्षात आलं की धावण्याची कला आहे किंवा ती जी क्रीडा आहे ती तुझ्या अंगात आहे, तो गुण तुझ्या अंगामध्ये आहे. मग ह्याला प्रॉपर आपण एका गायडन्स खाली घेतो किंवा एखादा ट्रेनर आपण घेतो किंवा कुणाचं तरी मार्गदर्शन आपल्याला भेटतं, ते मग कुणाचं भेटलं तुला आणि कशी सुरुवात झाली तिकडं?
1: आमचे पप्पा शिकवले पहिल्या स्टेजला. म्हणा ग्राउंडला आलो,
0: जिल्हा ग्राउंडला
1: आलो. तिथे 3 किलोमीटरची शर्यत होती, मॅट्रिकची पोरं होती आणि मला सगळे पोऱ्या चिडवत होते, हो काय मुलगा पळणार एवढा छोटा आहे. मी रडलो तेव्हा आणि पळून दाखवलो, त्यांना जिल्हा क्रीडांगवर 5वा नंबर आला.
0: अरे वा, त्यावेळी तू कितवीत होतास?
1: 12वी होतो.
0: तेव्हाच म्हणजे सगळी तुझ्यापेक्षा मोठी मुलं होती आणि त्याच्यात तूच एकटा छोटा होता.
1: होय.
0: किती किलोमीटर पळण्याची शर्यत होती ती?
1: 3 किलोमीटर पळण्याची शर्यत होती.
0: अरे वा, मग त्याच्यामध्ये तू 5वा आलास.
1: होय.
0: ग्रेट. मग तेव्हापासून तरी तुला पक्कच झालं असेल की हा आपण आता धावू शकतो आणि कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊ शकतो.
1: होय.
0: होय ना. म्हणजे सुरुवात तुझी बाबांकडून शिकण्याची झाली, बाबांनी तुला शिकवलं, प्रॅक्टिस घेतलं.
1: होय.
0: मग त्यावेळी तू किती वेळ असा प्रॅक्टिस करायचास काही लक्षात आहे?
1: होय. सकाळ आणि संध्याकाळी. सकाळ 5 किलोमीटर, संध्याकाळी 5 किलोमीटर ठेवलो
0: पळायचं.
1: होय.
0: बर. मग याच्या सोबत प्रेम काही खाण्यापिण्यावरती नियंत्रण असेल किंवा खाण्यापिण्यामध्ये काही सवयी बदलायच्या असतील, या सगळ्या गोष्टी काय करत होतास?
1: कारका, बदाम, गुळ हे खायत होतो आणि फळ, सफरचंद, द्राक्षे, अक्रोड असे खात होतो.
0: म्हणजे ते सगळं आपण लक्ष ठेवायला पाहिजे. मग तू तर खूप लहान वयात याची सुरुवात केलीस प्रेम, आणि तुझी मित्रमंडळी मग काही खात असतील, कसे एन्जॉय करत असतील, म्हणजे अभ्यास करत असतील किंवा खेळत असतील, खेळण्याच्या वयामध्ये तू एक म्हणजे क्रीडामध्ये तू ऍक्टिवेट होतास आणि धावणं हे तू शिकलास आणि त्याचं प्रॅक्टिसही व्यवस्थित रोजच्या रोज करत होतास, तर मग त्यांना बघून असं तुला कधी वाटलं नाही की हा काय हे आपण रोज एक प्रॅक्टिस करतोय, कधी चुकून चालत नाही, खाण्यापिण्यावर सुद्धा लक्ष ठेवावं लागतंय, मग तुमच्या वयाची मुलं छोटी छोटी चिप्स खाल्लं, हे खाल्लं, ते खाल्लं करतात, मग त्यावेळी तुला असं काही वाटायचं
1: रडू यायला? मला काय कोंपण दिना, फक्त खारका, बदाम, गुळ असे द्यायचे,
0: सारखं तेच खायचं. मग कसं समजावायचं तू स्वतःला की तुला कोण समजवायचं दुसरं?
1: आता मी आता मोठा ना म्हणत जेवण मला नोकरी लागणार ही मला जिद्द पुढची होती म्हणून मी काय पण खाल्लं नाही,
0: कंट्रोल केलंस.
1: होय.
0: ग्रेट. मग प्रेम आता 8वी मध्ये शिकतोयस तू आणि एवढं म्हणजे बालवाडी पासून याची सुरुवात केलीस तू, मग ह्याचं जे सिलेक्शन झालंय मद्रास रेजिमेंटल सेंटर मध्ये जे तुझं सिलेक्शन झालं ते कशा पद्धतीनं झालं, म्हणजे काय प्रोसिजर होतं नेमकं?
1: ते अंडर 14 होतं, ते त्यांनी सिलेक्शन करून घ्यायचे.
0: बर.
1: म्हणून मला एक सरांनी पाठवले पॅम्पलेट, इथं आहे तू जा म्हणून. फर्स्ट पुण्याला गेलो होतो आणि ते मला फिजिकल मध्ये काढले वजन आणि उंची भरली नाही लास्ट मुमेंटला.
0: बर.
1: तिथं पण दुसरा आलेला, 5वी मध्ये होतो मी, 5वी मध्ये होतो.
0: बर.
1: तेव्हा काढले आणि पॅम्पलेट पाठवले 2024 मध्ये आता सरांनी, आणि तिकडे जायला मला आवड आली, तिकडे आता होतंय सिलेक्शन म्हणून आणि तिकडे गेलो आणि तिथे सिलेक्शन झालं. पण आता 24 तारखेला जॉईनिंग आहे.
0: 24 सप्टेंबर.
1: होय.
0: मग हे सिलेक्शन साठी तू कुठल्या गावाला गेला होतास?
1: विलिंग्टनला, ओटी विलिंग्टन.
0: नाही आता जाणार तिकडं तू, पण जे परीक्षा दिलास किंवा ज्याच्यावर तुला सिलेक्ट केलं ते ठिकाण कोणतं होतं?
1: मद्रास.
0: मद्रासला जाऊन?
1: होय.
0: मग त्याच्यामध्ये म्हणजे जसं तुझं पहिलं हाईट कमी होती, वजन कमी होतं म्हणून तुझं रिजेक्शन झालं, तसं इथं आता सगळं परफेक्ट झालं?
1: परफेक्ट आहे.
0: मग असं की एक डिस्टन्स असं पळायला वगैरे लावले? किती किलोमीटर?
1: फक्त 800 मीटर लावले.
0: बर.
1: आणि 60 मीटर लॉंग जम्प, बॉल थ्रो असं करायला सांगितले, जम्प, हाय जम्प सगळं करायला सांगितलं.
0: म्हणजे हाय जम्प, लॉंग जम्प वगैरे त्या पण ऍक्टिव्हिटीज घेतल्या तुमच्याकडून आणि त्या सगळ्यांवरती तुझं सिलेक्शन झालं. ओके. मग आता ह्या सेंटरच्या अंडर तू शिकल्यानंतर काय असा बदल होणार आहे स्वतःमध्ये किंवा काय असं अचीव होणार आहे तुला?
1: मला ऑलिम्पिक खेळायची जिद्द आहे तिथे. ऑलिम्पिक साठी भरपूर तिथे प्रयत्न होतो, पाठवतात त्यांनी.
0: बर. त्यांच्याकडून? ओके. मग आता तू तिथंच राहायचं?
1: तिथेच राहायचं.
0: आणि बाकीचं शिक्षण मग पुढचं
1: त्यांनी देतात, ते आहे शाळा.
0: ओके. म्हणजे तिथं शिकत शिकत ह्या पण ऍक्टिव्हिटी

0: मध्ये प्रॅक्टिस करून घेतलं जातं तुमचं. मग आता 24 तारखेला जाणार तू प्रेम, आणि त्या सगळ्याची मग तयारी कशी चालली तुझी?
1: चालले बरोबर. संतोष दरेकर सर, वायपीने सर, भरमाना शट्टुप्पा देवरमणी सर यांनी सगळ्यांनी मला किट दिले.
0: आणि मी असं ऐकलं की आपले जे बेळगावचे जिल्हाधिकारी आहेत त्यांनीही तुला काही मदत केली.
1: मदत केली होय.
0: अरे वा, म्हणजे सगळ्यांच्याकडून तुझं कौतुक करण्यात आलं तर.
1: होय,
0: एवढं चांगलं कामच केलंस तू, आणि तुझी जिद्द जी होती ती व्यवस्थित सांभाळलीस तिला, आणि त्याच्यावरती तू प्रयत्न करतोय. बाकीच्या मुलांच्याकडे लक्ष देऊन तू स्वतःला म्हणजे तिकडे डिस्ट्रॅक्ट नाही केलंस, एका ह्याच्यावरती स्थिर राहिलास तू, आणि त्याच्यामुळं हे तुला आता मिळालं त्याचं फळ असं म्हणायला हरकत नाही. तर मग वेलिंग्टन या गावाला तू जाणार आहेस, म्हणजे इकडे तू जाणार आहेस, तर त्याच्याबद्दल काही माहिती नसते किंवा तू अजून खूप छोटा आहेस, मग तिकडे जाण्यासाठी तुझी मनाची तयारी केलीस का?
1: केले.
0: हा, काय वाईट वाटत?
1: नाही
0: नाही
1: नाही.
0: छान, म्हणजे पूर्णपणे मनाची तयारी झालेली आहे तर.
1: होय.
0: मग तिकडे तू किती वर्ष राहणार?
1: तिकडे तिकडेच
0: आता. आता म्हणजे पुढचं शिक्षण सगळं त्यांच्याकडे?
1: त्यांच्याकडे.
0: ओके, म्हणजे ते फ्री मध्ये आहे की आपल्याला काही फीस वगैरे द्यावी लागते?
1: फ्री मध्ये.
0: फ्री मध्ये. बर, मग घरचे काय म्हणतात आता तू एवढ्या लांब जाणार प्रेम? घरच्यांचं काय मत आहे?
1: आता फोन लावून आले घरचे, त्यांनी गेल्या पटात कशी तयारी चालते हे आम्हाला सांग असे.
0: घरी कोण कोण असत?
1: पप्पा, मम्मी, मोठे पप्पा, मोठी आई, आजी, दीदी आणि भाऊ, एवढे.
0: बर, तुझ्यापेक्षा लहान भाऊ आहे?
1: होय.
0: बर, आणि दीदी काय?
1: दीदी मोठी आहे.
0: छान, म्हणजे सगळी जॉईंट फॅमिली आहे.
1: होय.
0: मग प्रेम, एवढ्या सगळ्यांच्या मधून तुला आता जावं लागणार आहे शिकण्यासाठी काहीतरी, होय ना? तर मग आताही तुझं सध्या ते धावण्याचं प्रॅक्टिस चालू आहे का?
1: आहे.
0: मग आता कोण प्रॅक्टिस घेत आहे तुझं?
1: पप्पा आणि कोलेकर सर
0: त्यांचं.
1: होय.
0: ओके. पप्पाही क्रीडा क्षेत्रात काही ऍक्टिव्ह आहेत की त्यांनाही फक्त आवड म्हणून ते
1: आवड म्हणून
0: घेतात?
1: होय.
0: बाकी असं काही म्हणजे खेळामध्ये वगैरे काही नाहीये?
1: नाही, फिजिकल मध्ये पप्पांना काढले होते आर्मीमध्ये, म्हणून मला पप्पानी मला आर्मीमध्ये असं ऑलिम्पिक मध्ये खेळायचे म्हणून त्यांची जिद्द होती, मग मला तयार केले त्यांनी होत नाहीत म्हणून.
0: बरोबर, म्हणजे पप्पांचं जे स्वप्न आहे ते तू पूर्ण करणार म्हण आता.
1: होय.
0: छान प्रेम, याच्यासाठी वेणुधोनीच्या पूर्ण टीम कडूनही तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत की तू जे आता शिकण्यासाठी जातोयस किंवा तुझी जी जिद्द आहे ऑलिम्पिक मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुझी ही आतापासूनची तयारी आहे, त्यासाठी आमच्या वेणुधोनीच्या पूर्ण टीम कडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा. लवकरच तुझं स्वप्न पूर्ण व्हावं अशी आम्ही प्रार्थना करू. आणि खूप लहान आहेस तू, आणि एवढ्या लहान वयात एवढी मोठी जिद्द बाळगणं खूपच कौतुकाचं आहे प्रेम. तर मला सांग, याच्या व्यतिरिक्त तुझ्या आणखीन काही आवडीनिवडी आहेत का?
1: नाही,
0: काहीच नाही. खेळणं असेल किंवा काही चित्र काढणं, गाणी ऐकणं किंवा टीव्ही बघणं,
1: कायच
0: कायच नाही, फक्त ह्याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेशन आहे तुझं पूर्ण. बर, मग आता 8वी मध्ये शिकतोस, मग शाळेचा अभ्यास वगैरे कसं मॅनेज करतोस तुम्ही?
1: सकाळी 5 वाजता उठतो, 8 वाजेपर्यंत व्यायाम करतो, 8 ते 9 वाजेपर्यंत अभ्यास, म्हणून 9 ते 10 वाजेपर्यंत शाळेची तयारी.
0: 10 ला शाळा?
1: हो.
0: 10 ते 5:15. बर, आणि आल्यावर?
1: आल्यावर आणि रनिंगला जायचं 6:30 पर्यंत, आणि 7 ते 8 अभ्यास करायचं, आणि जरा असं टीव्ही बघून आणि झोपायचं.
0: हे रोजचं शेड्यूल?
1: रोजचं शेड्यूल.
0: बर, आणि मग अभ्यासामध्ये कसं आहेस तू, म्हणजे कुठला विषय आवडीचा किंवा कुठला आवडत नाही, कठीण जातो असं काही?
1: विज्ञान, गणित, इंग्लिश, कन्नड.
0: हे काय
1: आवडीचे विषय?
0: अरे वा, उलटा आहे मग तुझं.
1: होय.
0: बर, आणि कुठला आवडत नाही विषय? मग
1: आवडतो, अरे तेवढा आवडत नाही, मराठी, गणित असे आवडत नाही.
0: ते एका लेवलवरती
1: टप राहतात ते जरा आवडतात.
0: ते आवडतात तुला? असं कसं उलट तुझं?
1: टप असलेले जरा मेंदू चालतोय जरा.
0: बर,
1: साधा असलं तर लवकर येतोय.
0: म्हणजे तुझं असं मत आहे की मेंदूला आपण सतत चालना देत राहायला पाहिजे, सतत तो ऍक्टिव्ह राहायला पाहिजे.
1: होय.
0: म्हणजे अवघड विषयाचा जेव्हा आपण अभ्यास करायला बसतो त्यावेळी जरा खूप लक्ष देऊन करतो आणि खूप जरा विचार करतो, प्रॅक्टिसही करतो. चांगले विचार आहेत प्रेम तुझे. आणि मग फोन वगैरे वापरतोस की
1: नाही?
0: सोशल मीडिया
1: नाही?
0: छान. बर, मग आता तू 24 तारखेला जाणार आहेस, मग अजूनही सतत तुझी प्रॅक्टिस चालू आहे धावण्याची?
1: चालू आहे.
0: ओके प्रेम, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि तुझं जे हे सिलेक्शन झालेलं आहे त्याच्यासाठी तू खूप प्रयत्न केलेस, तुमच्या घरच्यांचा सपोर्ट होता आणि तू जी आता सगळी नावं सांगितलीस त्यांचंही मार्गदर्शन तुला वेळोवेळी मिळत राहिलं, तर खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि तू आलास इकडं आमच्याशी, एवढ्या छान छान गप्पा मारलास, त्याबद्दल थँक्यू सो मच. हा होता आजचा बालविश्व. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. आणि त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा एका नवीन कार्यक्रमासोबत उद्या पुन्हा येईलच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 KLE कनसू. नमस्कार.

0: मैं सहज शिंदे बोल रहा हूँ, आप सुन रहे हैं केली वेणु ध्वनि 90.4 एफएम बेलगाम का पहला रेडियो स्टेशन।
1: बेळगाव मधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे। तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील। केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणे आणि योग्य उपचार करणे, तुमच्या आरोग्याची काळजी घेणे हेच आमचे ध्येय। तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव। फोन नंबर 0831 2486286।

माझं नाव कलापिनी कोमकळी. मी देवासून आले आहे. शास्त्रीय संगीत गाते. ह्याच भूमीमधल्या पंडित कुमार गंधर्व यांची मी मुलगी आणि शिष्या. आज इथे वेणुध्वनी या रेडिओ स्टेशनमध्ये मला यायचा मौका मिळाला आणि अतिशय चांगलं वातावरण आणि सुंदर स्टुडिओ बघण्याचा पण मला एक मौका मिळाला. मी वेणुध्वनीच्या भविष्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आपला वेणू आणि त्याचा ध्वनी हा सर्वतूर पसरावा आणि सुंदर संगीत त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहो हीच इच्छा. धन्यवाद.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येथे।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येथे।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।
2: KLE ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ KLE ಸಂಗೀತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ ಸಮೂಹ ಗಾಯನ ಸ್ಪರ್ಧೆ. ಪ್ರೌಢಶಾಲೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆಗಳು ಮತ್ತು ಪದವಿ ಪೂರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ಜನಪದ ಗೀತೆಗಳು. ಮಂಗಳವಾರ ದಿನಾಂಕ 11 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಸಮಯ 9 ಗಂಟೆಗೆ. ಸ್ಥಳ KLE ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಸೆಂಟರ್, 300-seater ಹಾಲ್, JNMC ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9886103520 ಹಾಗೂ 9916467993.
3: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 8660335 or at 9449821222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive Change of Season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Messrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.
1: केली विश्वविद्यालयाच्या केली स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात. हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून. स्थळ आहे केली कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, जेएनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467993.
2: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, ಬಿಪಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kaher.edu.in. ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆ, ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Messrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.
3: KLE ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ KLE ಸಂಗೀತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ ಸಮೂಹ ಗಾಯನ ಸ್ಪರ್ಧೆ. ಪ್ರೌಢಶಾಲೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆಗಳು ಮತ್ತು ಪದವಿ ಪೂರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ಜನಪದ ಗೀತೆಗಳು. ಮಂಗಳವಾರ ದಿನಾಂಕ 11 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಸಮಯ 9 ಗಂಟೆಗೆ. ಸ್ಥಳ KLE ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಸೆಂಟರ್, 300 seater hall, JNMC ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9886103520 ಹಾಗೂ 9916467993.

0: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Dwellers today. Terms and conditions apply.
3: बेळगावचा नवा माडाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही, तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्हा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि संस्कृत शेजारी, हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते. काय

0: 90.4 FM. ನಮಸ್ಕಾರ.
1: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव.
2: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येथे.
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

0: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಓಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448144503 ಹಾಗೂ 8123871607.
1: बेळगावचा नवा माणाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्हा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि संस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
2: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 8660335218 or at 9449821222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive Change of Season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Messrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: चेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड.
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये.
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा.
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी.
0: 500 खाटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल.
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी.
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील.
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा. 8 हायटेक शस्त्रचिकित्सा.
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल.
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण.
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम. तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.